0: सचिवेन मार्को रूबियो इत्यनेन समं द्विपाक्षिक संवादं करिष्यति। एतौ क्षेत्रीय वैश्विक शान्ति सुरक्षा संबद्धान् विषयान् समेत्य अनेकेषु भिन्न विषयेषु चर्चां करिष्यतः इति आशास्ते। अमेरिका विदेशमन्त्री गतदिने प्रातः चतुर्दिवसीय यात्रा प्रसंगे भारतं सम्प्राप्तः। द्विपक्षीय सम्बन्धान् सुदृढीकर्तुम् अपि च वाणिज्य रक्षोर्जा सुरक्षा प्राविधिकी हिन्द प्रशान्त व्यूह रचनेत्यादिषु क्षेत्रेषु सहयोग विस्तारार्थं तस्य एषा भारत यात्रा नितरां महत्वाधायिनी वर्तते। गतवासरे सः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह भारतामेरिका व्यापक वैश्विक रणनीति सन्धिं सुदृढयितुं चर्चाम् अकरोत्। प्रधानमन्त्री कार्यालयस्य विज्ञप्त्यनुसारि अमेरिका विदेश मन्त्रिणा रक्षा प्राविधिकी व्यापार निवेशोर्जा सुरक्षा संपर्क शिक्षा पारस्परिक जनसंबंधादिषु विविध क्षेत्रेषु द्विपक्षीय सहयोगस्य निरन्तर प्रगतेः विषये प्रधानमन्त्री संसूचितः। अस्मिन् अवसरे श्रीमोदी शान्ति प्रयासेभ्यः भारतस्य सतत समर्थनम् पुनरुदीरितवान् अपि च सम्भाषण कूटनीति माध्यमेन विवादानां शान्तिपूर्ण समाधानाय पुनरेकदा आह्वानं कृतवान्। वाणिज्योद्योगमन्त्री पीयूष गोयलः अद्यारभ्य भारतीय व्यापार नेतृणाम् एकेन प्रतिनिधिमण्डलेन सह कनाडादेशस्य त्रिदिवसीय यात्रायां भविष्यति। वाणिज्य मन्त्रालयेन सूचितं यत् श्रीगोयलः व्यापार निवेश भारत कनाडा व्यापकार्थिक सहभागिता वार्तालापं प्रवर्तयितुं ओटावा टोरंटो नगरयोः द्विपक्षीय समागमं करिष्यति। संसदीय कार्यसूचना प्रसारण राज्यमन्त्री एल मुरुगुनः अवदत् यत् प्रशासनं सप्तचत्वारिंशदधिक द्विसहस्रतम वर्षपर्यन्तं विकसितं भारतम् इति स्वप्नं साकारयितुं प्रतिबद्धमस्ति। चेन्नईस्थिते आईसीएफ इति संस्थाने आयोजितं आजीविका मेलनं सम्बोधयन् सः उक्तवान् यत् प्रधानमन्त्रिणः नेतृत्वे देशः आधारभूत संरचना विकासे वृत्त्यवसराणां वृद्धौ व्यापार सुगमतायां च तीव्रगत्या प्रगतिं करोति। प्रियाः श्रोतारः, संस्कृतजगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने सार्धैकवादनतः भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। भारतीयर्तु विभागेन अद्य पूर्वीयोत्तर प्रदेशाय पूर्वीय मध्यप्रदेशाय विदर्भाय च अतितापपरा रक्तवारणिकी संचेतना प्रसारिता। भारतस्य उत्तर पश्चिमीय मध्य पूर्वीय दिग्विभागेषु कतिपय क्षेत्रेषु समाना एव स्थितिः आगामि सप्त दिवस पर्यन्तं भविष्यति इत्यपि विभागेन सूचितम्। अन्ते क्रीडावार्तासु, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायां गतरात्रो लखनऊ नगरे इकाना क्रिकेट क्रीडांगणे आयोजिते द्वन्द्वे श्रेयस अय्यरेण अर्जितानां एकोत्तर शत धावनांकानां बलेन पंजाब किंग्स दलेन लखनऊ सुपर जायंट्स दलं सप्तभिः क्रीडकैः पराजितम्। क्रीडान्ते अय्यरः स्पर्धा पुरुषः घोषितः। अद्यतने द्वन्द्वद्वये प्रथमं मुम्बय्याम् अपराह्णे सार्धत्रिवादने मुम्बई इण्डियन्स दलं राजस्थान रॉयल्स दलेन स्पर्धिष्यते। ततः सायं कोलकातायां कोलकाता नाइट राइडर्स दिल्ली कैपिटल्स दलयोः द्वन्द्वं भविष्यति। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6 ಸಮಯ 7 ಗಂಟೆ.
2: ಶ್ರೀ ವಿವೇಕ ಬಾಲವಿಜ್ಞಾನ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆ ಆಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಮೌಲ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ, ಸಂಗೀತದ ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ವಿಕಾಸನ, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಹಾಗೂ ಸಾಮರ್ಥ್ಯ ವೃದ್ಧಿ ಬೆಳೆಸುವ 46 ವರ್ಷಗಳ ಸುದೀರ್ಘ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಮೈಸೂರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಶಾಲೆ. 8ನೇ ತರಗತಿಯಿಂದ ಹುಡುಗ ಮತ್ತು ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೊಂದಿರುವ ಶಾಲೆಗೆ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರಿಕೆಜಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಪ್ರವೇಶಾತಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಶ್ರೀ ವಿವೇಕ ಬಾಲೋದ್ಯಾನ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆ, ಜಯನಗರ.

0: तहत व्यापक जन परामर्श के लिए मसौदा नियम प्रकाशित किए हैं। ग्रामीण विकास मंत्रालय ने कहा कि कोई भी व्यक्ति, हितधारक, संगठन या संस्था 21 जून तक मसौदा नियमों पर आपत्ति या सुझाव प्रस्तुत कर सकते हैं। एक रिपोर्ट।
1: विकसित भारत जी राम जी एक्ट ने 20 साल पुराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम 2005 की जगह ली है। नए कानून के तहत अब एक वित्तीय वर्ष में रोजगार की गारंटी 100 दिनों से बढ़ाकर 125 दिन कर दी गई है। मंत्रालय के अनुसार इस कानून के मसौदा नियम धारा 33 और अन्य संबंधित प्रावधानों के तहत तैयार किए गए हैं। मंत्रालय ने बताया कि मसौदा नियमों को जनता से सुझाव और राय लेने के लिए सार्वजनिक किया गया है। इनमें संक्रमण प्रावधान नियम, राष्ट्रीय स्तर संचालन समिति नियम, केंद्रीय ग्रामीण रोजगार गारंटी परिषद नियम, प्रशासनिक खर्च नियम और शिकायत निवारण नियम शामिल हैं। नए कानून में मजदूरी का भुगतान समय पर पारदर्शी और जवाबदेही के साथ करने पर विशेष जोर दिया गया है। इसके अलावा तय समय के भीतर काम नहीं मिलने पर बेरोजगारी भत्ता देने का भी प्रावधान किया गया है। वीबी जी राम जी एक्ट 2025 को इस महीने की 11 तारीख को अधिसूचित किया गया था और यह इस साल 1 जुलाई से सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू होगा। अक्षित वैद्यान, आकाशवाणी समाचार, दिल्ली।
0: महाराष्ट्र की नाशिक अदालत में विशेष जांच दल ने टीसीएस कंपनी के एक केंद्र से संबंधित दुष्कर्म और धर्मांतरण मामले में 1500 पन्नों का अभियोग पत्र दाखिल किया है। जांच दल के प्रमुख संदीप मिटके ने बताया कि कल 4 आरोपियों मतीन पटेल, निदा खान, दानिश शेख और तौसीफ अतर के खिलाफ अभियोग पत्र दाखिल किया गया। उन्होंने कहा कि इस मामले में अगले कुछ दिन में 7-8 अन्य आरोपियों के खिलाफ अतिरिक्त आरोप पत्र दाखिल होने की संभावना है। ये समाचार आकाशवाणी से प्रसारित किए जा रहे हैं। ताज़ा समाचार जानने के लिए आप हमारे सोशल मीडिया हैंडल @AIRNewsHindi को फॉलो कर सकते हैं।
2: सबके लिए सामाजिक सुरक्षा, अटल पेंशन योजना, मोदी जी का संकल्प।
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
2: अब तक इस योजना से 8,85,00,000 से अधिक लाभार्थी जुड़ चुके हैं। अगर आप भी 18 से 40 साल की उम्र के हैं तो मासिक अटल पेंशन सहित 3 गारंटीड फायदों के लिए अपनी बैंक शाखा से संपर्क करें।
0: समाचार प्रभात में आपका फिर स्वागत है। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा है कि इसराइल से बातचीत के बाद ईरान के साथ एक समझौते पर काफी हद तक सहमति बन चुकी है। उन्होंने कहा कि समझौते में होर्मुज जल डमरू मध्य खोलना भी शामिल है। एक रिपोर्ट।
4: श्री ट्रंप ने कहा कि समझौते के अंतिम पहलुओं और विवरणों पर चर्चा जारी है, शीघ्र ही इसकी घोषणा की जाएगी, लेकिन उन्होंने समझौते की समय सीमा के बारे में कोई स्पष्ट जानकारी नहीं दी। राष्ट्रपति ट्रंप ने कहा कि समझौते के बारे में इजराइल के साथ सऊदी अरब, संयुक्त अरब अमीरात, कतर, पाकिस्तान, तुर्की, मिस्र, जॉर्डन और बहरीन से बात की गई है। ईरान के विदेश मंत्रालय के प्रवक्ता इस्माइल बाकाई ने अमरीकियों पर विरोधाभासी बयान देने का आरोप लगाया। अमेरिका और ईरान के बीच 8 अप्रैल को युद्ध विराम पर सहमति बनी थी और तब से दीर्घकालिक शांति समझौते के लिए बातचीत जारी है। अमेरिका द्वारा ईरान के बंदरगाहों की नाकेबंदी के कारण ईरान ने होर्मुज जल डमरू मध्य को बंद कर दिया है। समझौते को लेकर मुख्य रुकावटें ईरान के परमाणु कार्यक्रम के भविष्य और होर्मुज जल डमरू मध्य पर उसके प्रभाव तथा क्षेत्र में अमरीकी सैन्य उपस्थिति से संबंधित रही है। समाचार कक्ष से चंद्रशेखर शर्मा।
0: अमेरिका में व्हाइट हाउस के पास गोलीबारी की घटना हुई है। घटना के बाद सुरक्षा एजेंसियों ने इलाके को घेरकर हाई अलर्ट जारी कर दिया है। इस बीच सीक्रेट सर्विस ने घटनास्थल के पास ही एक संदिग्ध व्यक्ति को गोली मार दी। इस दौरान एक नागरिक भी गोली लगने से घायल हो गया। घटना के समय अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप व्हाइट हाउस में ही मौजूद थे। वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल कल से भारतीय व्यापार जगत के नेताओं के एक प्रतिनिधिमंडल के साथ कनाडा की 3 दिन की यात्रा पर रहेंगे। वाणिज्य मंत्रालय ने बताया कि श्री गोयल ओटावा, टोरंटो में द्विपक्षीय बैठक करेंगे, जिसका उद्देश्य व्यापार, निवेश और भारत कनाडा व्यापक आर्थिक भागीदारी समझौते CEPA पर चल रही बातचीत को आगे बढ़ाना है। मौसम विभाग ने दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, पूर्वी मध्य प्रदेश, पूर्वी उत्तर प्रदेश और विदर्भ के कुछ क्षेत्रों में आज भीषण लू चलने की आशंका व्यक्त की है। बिहार, छत्तीसगढ़, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगाना, पश्चिमी मध्य प्रदेश और पश्चिमी उत्तर प्रदेश के कुछ स्थानों में भी ऐसा ही मौसम रहेगा। गुरविंदर सिंह ने रांची में फेडरेशन कप एथलेटिक्स प्रतियोगिता में पुरुषों की 100 मीटर स्पर्धा का स्वर्ण पदक जीत लिया है। उन्होंने 10.09 सेकंड के नए राष्ट्रीय कीर्तिमान के साथ ये उपलब्धि हासिल की। गुरविंदर का पिछला कीर्तिमान 10.17 सेकंड था। इसके साथ ही उन्होंने राष्ट्रमंडल खेलों के लिए क्वालिफाई भी कर लिया है। अनिमेश कुजूर ने 10.20 सेकंड के साथ रजत पदक जीता। प्रणव प्रमोद को 10.29 सेकंड के साथ कांस्य पदक मिला। आईपीएल क्रिकेट में पंजाब किंग्स ने कल लखनऊ सुपर जायंट्स को 7 विकेट से हरा दिया। प्रतियोगिता में आज 2 मैच खेले जाएंगे। पहले मुकाबले में मुंबई इंडियंस का सामना राजस्थान रॉयल्स से होगा। यह मैच दोपहर 3:30 बजे से मुंबई में खेला जाएगा। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू सोमवार को नागरिक अलंकरण समारोह में वर्ष 2026 के लिए पद्म पुरस्कार प्रदान करेंगी। इस अवसर पर आकाशवाणी अपनी श्रृंखला आकाशवाणी पर पीपल्स पद्म के 16 कार्यक्रम प्रस्तुत कर रहा है। इस श्रृंखला में पद्म पुरस्कार विजेताओं के कार्यों और जीवन के बारे में जानकारी दी जाएगी। इनका प्रसारण कल और सोमवार को 100.1 आकाशवाणी गोल्ड पर किया जाएगा। श्रोताओं से अनुरोध है कि वे आज और कल सुबह 9:10 से आकाशवाणी से जुड़े रहें। और अब आज के समाचार पत्रों की सुर्खियों के साथ हैं फरत नाज।
5: धन्यवाद लवलीन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कल 51,000 युवाओं को नियुक्ति पत्र सौंपने के दौरान ये कहना कि देश के नौजवानों को मिले ग्लोबल एक्सपोजर लोकसत्ते में है। दैनिक जागरण की सुर्खी है, प्रधानमंत्री ने कहा, युवाओं को ध्यान में रखते हुए ही हमने किए हैं अंतर्राष्ट्रीय समझौते। अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो के भारत दौरे को भी अखबारों ने प्रमुखता से प्रकाशित किया है। हिंदुस्तान कहता है, मोदी से मिले रूबियो, अमेरिका आने का न्योता। नवभारत टाइम्स के अनुसार, रूबियो से मिलकर पीएम बोले, बात से निकले संघर्ष का हल। रूबियो की भारत यात्रा पर दैनिक जागरण अपने संपादकीय में लिखता है कि उनके भारत दौरे की शुरुआत के बाद जिस तरह उन्होंने अपने समकक्ष से मिलने की परंपरा को तोड़ते हुए प्रधानमंत्री से मुलाकात की, ये प्रतीत होना स्वाभाविक है कि वे दोनों देशों के संबंधों को प्रगाढ़ करने में विशेष महत्व दे रहे हैं। गृहमंत्री अमित शाह के महाप्लान स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट पर लोकसत्ते ने संपादकीय में लिखा है कि गृहमंत्री की ये परियोजना वक्त की नजाकत को देखते हुए समीचीन है कि भारत के लिए आवश्यक भी है। अखबार के अनुसार, घुसपैठियों को रोकने के लिए हमारी सीमाएं मुस्तैद और सुरक्षित होनी जरूरी है। केंद्र सरकार का जिमखाना क्लब की जमीन 5 जून तक सरकार को सौंपने का समाचार अमर उजाला सहित सभी अखबारों में है। पंजाब केसरी के अनुसार, सरकार का कहना है कि ये भूखंड रक्षा बुनियादी ढांचे को मजबूत और सुरक्षित करने के लिए आवश्यक है। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड के 12वीं कक्षा की आंसर सीट की स्कैन कॉपी के लिए ऑनलाइन आवेदन प्रक्रिया की जानकारी दैनिक भास्कर ने विस्तार से दी है। देश का बड़ा हिस्सा भीषण लू की चपेट में, शीर्षक से जनसत्ता लिखता है, गर्म हवाओं से मस्तिष्क और आंखों पर पड़ रहा है बुरा असर। पत्र ने चिकित्सकों की सलाह को भी प्रमुखता दी है कि गंभीर सिरदर्द, चक्कर आना और बेहोशी जैसे लक्षण दिखते ही तुरंत डॉक्टर के पास जाना चाहिए। राजस्थान पत्रिका ने इस वैश्विक अध्ययन को प्रमुखता से दिया है कि मुंबई विश्वविद्यालय ने दुनिया को दिए 31 अरबपति। पत्र ने इसे भारतीय सपनों की जीत बताते हुए लिखा है, दुनिया में सबसे अधिक अरबपति बनाने वाले विश्वविद्यालयों की सूची में ये 10वें नंबर पर पहुंच गया है।
0: धन्यवाद फरत। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आज नई दिल्ली में अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे। पश्चिम बंगाल में आयुष्मान भारत योजना जुलाई से लागू होगी। स्वास्थ्य साथी योजना के लाभार्थी भी इसमें शामिल होंगे। महाराष्ट्र विशेष जांच दल ने नाशिक टीसीएस दुष्कर्म और धर्मांतरण मामले में 4 आरोपियों के खिलाफ आरोप पत्र दाखिल किया। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, ईरान के साथ समझौते पर काफी हद तक सहमति बनी, होर्मुज जल डमरू मध्य को फिर से खोलना भी शामिल। मौसम विभाग ने दिल्ली सहित उत्तरी मध्य पूर्वी भारत में आज भीषण लू की आशंका व्यक्त की। और गुरविंदर सिंह ने रांची में फेडरेशन कप एथलेटिक्स में राष्ट्रीय रिकॉर्ड के साथ पुरुषों की 100 मीटर दौड़ में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
6: आकाशवाणी प्रेजेंट्स मॉर्निंग न्यूज। Good morning, I'm Anuja Kumar. The headlines. External Affairs Minister Dr. S. Jayashankar to hold bilateral talks with US Secretary of State Marco Rubio in New Delhi today. Ayushman Bharat scheme to be rolled out in West Bengal from July. Swasth Sathi beneficiaries to be included. Maharashtra SIT files charge sheet against 4 accused in Nashik TCS sexual assault. and religious conversion case. U.S. President Donald Trump says Iran deal, including reopening of Strait of Hormuz, largely negotiated. IMD forecasts severe heat wave conditions in some parts of northern, central and eastern India, including Delhi today. And in athletics, Gurinderveer Singh wins men's 100-meter gold with new national record at Federation Cup in Ranchi. And now the news in detail. External Affairs Minister Dr. S. Jaishankar will hold bilateral talks with U.S. Secretary of State Marco Rubio at Hyderabad House in New Delhi today. They will discuss a wide range of issues related to regional and global peace and security. Secretary Rubio arrived in India yesterday on a four-day visit to participate in the Quad Foreign Ministers meeting.
7: The Quad Foreign Ministers meet will be held on the 26th of this month. External Affairs Minister Dr. S. Jaishankar, Australian Foreign Minister Penny Wong, Japan's Foreign Minister Toshimitsu Motegi and US Secretary of State Marco Rubio will participate in the meet. In keeping with the Quad vision for a free and open Indo-Pacific, they will exchange views on advancing Quad cooperation across priority areas, review progress on ongoing Quad initiatives and reflect on the recent developments in the Indo-Pacific region and other international issues of mutual concern. With Suparna Sakya, Priya Mondal, Akashwani News, Delhi.
6: Secretary Rubio called on Prime Minister Narendra Modi yesterday and briefed him on the sustained progress in bilateral cooperation across a wide range of sectors, including defence, strategic technologies, trade and investment, energy security, connectivity, education and people-to-people ties. He shared U.S. perspective on various regional and global issues, including the situation in West Asia. Prime Minister Modi asserted that India and the United States will continue to work closely for the global good. The Prime Minister reaffirmed India's consistent support for peace efforts and reiterated the call for peaceful resolution of the conflicts through dialogue and diplomacy. Secretary Rubio called India a vital partner to the United States. Commerce and Industry Minister Piyush Goyal met Executive Vice President, Global Public Policy and Corporate Strategy at Boeing Company, Jeff Shockey, in New Delhi yesterday. In a social media post, Mr. Goyal said that during the meeting, both sides discussed measures on advancing India-US cooperation in aviation and aerospace manufacturing. He added that the meeting also followed discussions focused on developing maintenance, repair and overhaul opportunities, skilling, supply chains, innovation and growing India's role as a trusted global manufacturing and engineering hub. The Ayushman Bharat scheme will start in West Bengal from July this year. Chief Minister Shubhendu Adhikari announced this in Kolkata after a virtual meeting with Union Health Minister J.P. Nadda yesterday. The existing beneficiaries under the state health scheme Swasthya Sathi will be incorporated into the Ayushman Bharat scheme. The memorandum of understanding in connection with the Ayushman Bharat Arogya Mandir will be signed in June in New Delhi. Mr. Adhikari said that a proposal has been sent to the centre regarding an increase in the number of PM Jan Aushadhi Kendras in West Bengal from the existing 117 to 469. The Chief Minister also said that proposals for new medical colleges in Alipurduar, Kalimpong and South Dinajpur districts as well as a new AIIMS for North Bengal have also been sent to the central government. In Maharashtra, a 1,500-page charge sheet has been filed by the state special investigation team before a court in Nashik in connection with the alleged sexual assault and attempted religious conversion case linked to a TCS facility in the city. According to SIT Chief Sandeep Mitke, the charge sheet was filed yesterday against four accused, Martin Patel, Nida Khan, Danish Sheikh and Tosif Athar. He said additional charge sheets related to 7 to 8 persons connected to offences are expected to be filed within the next 3 to 4 days. Police said the first case in connection with the matter was registered at the Deolali Camp Police Station on the 25th of March. Officials further stated that 2 cases have been registered against Nida Khan, while 6 to 9 cases each have been registered against the other accused. Health and Family Welfare Minister J.P. Nadda has said that along with healthcare infrastructure, Training of health experts and medical professionals is equally important. He made these remarks while addressing the 23rd convocation ceremony of the National Board of Examinations in Medical Sciences in New Delhi yesterday. Mr. Nadda emphasized that doctors serve as the software of the healthcare system, while infrastructure and other facilities function as the hardware for the nation.
8: We as policymakers give you infrastructure, but that is only going to remain as a hardware. The software is the doctor. The software are the people who are working in the field of health. I'm also happy to note that today we have started 11 new courses. I really congratulate NBEABS for this initiative that they have taken.
6: This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on X handle at EIR News Alerts. And for details of these stories and more, log on to our website www.newsoneir.gov.in and download the News on EIR app. The government has published draft rules under the Viksit Bharat Jiramji Act 2025 for wider public consultation. The Rural Development Ministry said that any person, stakeholder, organization or institution may submit objections or suggestions on the draft rules for consideration by the 21st of next month. Our correspondent has the details.
1: The Viksit Bharat Jiramji Act replaces the 20-year-old Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005. The new act aims to enhance the statutory employment guarantee from 100 days to 125 days in a financial year. The ministry said that the draft rules, including transitional provisions rules, national level steering committee rules, Central Gramin Rojgar Guarantee Council rules, administrative expenses rules and grievance redressal rules, have been placed in the public domain for consultation. The new act places strong emphasis on timely, transparent and accountable wage payments. The Act also provides for an unemployment allowance if work is not provided within the stipulated time. The VBG Ramji Act 2025 was notified on the 11th of this month for commencement across all the states and union territories with effect from 1st of July this year. Akshit Vaidyan, Akashwani News, Delhi.
6: U.S. President Donald Trump said that a deal with Iran, including opening the Strait of Hormuz, has been largely negotiated after calls with Israel and other allies in the region. Announcing progress on his Truth Social platform, Trump said final aspects and details of the deal are being discussed and will be announced shortly. President Trump said he had spoken with leaders from Saudi Arabia, the United Arab Emirates, Qatar, Pakistan, Turkey, Egypt, Jordan and Bahrain, along with Israel. Iranian Foreign Ministry spokesperson Ismail Bakai earlier told state television that the U.S. and Iranian positions had been converging in the last week, but warned it did not mean agreements would be reached on key issues, and accused the Americans of contradictory statements. A ceasefire in Iran was agreed on 8th of April, and since then Washington and Tehran have engaged in talks over a long-term peace deal. In the United States, a person who opened fire near a White House security checkpoint was shot dead by Secret Service officers after they returned fire. The Secret Service said in a preliminary statement posted on X that the suspect near 17th Street and Pennsylvania Avenue pulled a weapon from his bag and began firing. Officers responded by opening fire, injuring the suspect, who was later declared dead at a hospital. The suspect was identified as a 21-year-old man, according to a law enforcement official. A bystander was also injured in the incident. U.S. President Donald Trump was inside the White House at the time of the incident. This was the third gunfire-related security incident near the president in the past month. President Draupadi Murmu will present Padma Awards for the year 2026 at the Civil Investiture Ceremony tomorrow. On this occasion, we bring 16 programs as part of our series, People's Padma on Akashvani. In these episodes, you would get an insight into the work and life of Padma awardees. These episodes would be broadcast today and tomorrow on 100.1 Akashvani Gold. It can also be heard on News on EIR app and News on EIR official YouTube channel. Stay tuned to Akashvani today and tomorrow from 9:10 a.m. onwards. The India Meteorological Department, or IMD, has forecast severe heat wave conditions today in parts of Delhi, Haryana, Chandigarh, East Madhya Pradesh, East Uttar Pradesh and Vidarbha. Similar weather conditions are also likely in places over Bihar, Chhattisgarh, Jharkhand, Odisha, Punjab, Rajasthan, Telangana, West Madhya Pradesh and West Uttar Pradesh. The weather agency also predicted heavy rainfall today in parts of Assam, Meghalaya, Sub-Himalayan West Bengal and Sikkim. In Meghalaya, a vibrant musical evening was held last evening at the State Convention Hall in Shillong to mark the 90 years of Akashwani's service to the nation as a public broadcaster. Jointly organized by Akashwani Shillong and Akashwani Northeastern Services, the musical evening featured dynamic performances by leading artists and bands of Meghalaya. On to sports, Gurinder Veer Singh has clinched the gold medal in the men's 100-meter event at the 2026 Athletics Federation Cup in Ranchi with a new national record timing of 10.09 seconds. He improved his previous personal best of 10.17 seconds and comfortably surpassed the Commonwealth Games qualification mark of 10.16 seconds. Animesh Kujur secured the silver medal with a timing of 10.2 seconds, while Pranav Pramod took bronze, clocking 10.29 seconds. In the men's 400-meter event, Vishal TK won the gold medal with a new national record of 44.98 seconds, becoming the first Indian athlete to break the 45-second barrier in the event. And in IPL cricket, riding an unbeaten 101 runs by skipper Shreyas Iyer, Punjab Kings defeated Lucknow Super Giants by 7 wickets in Lucknow last night. Chasing a target of 197 runs set by Lucknow Super Giants, Punjab Kings scored 200 for 3 in 18 overs. And now for a look at today's newspapers, it's over to Saira Mujtaba.
9: Thank you, Anuja. The visit of U.S. Secretary of State Marco Rubio and his meeting with Prime Minister Narendra Modi has been prominently covered by most of the newspapers. PM backs peace push with renewed push to repair ties in meeting with Rubio is a front page headline in Hindustan Times, while the Tribune writes, India flags energy crisis. State Secretary tows U.S. oil, extends Trump's invite to Modi to visit White House. Another headline in Hindustan Times says, headway in Iran-U.S. talks raises truce hopes. Quoting Defense Minister Rajnath Singh, a Sunday Pioneer headline says, India to be biggest weapon exporter in 25-30 years, adding the government wants private sector share in defense production to rise to 50%. The Hindu reports on new law Viksit Bharat Jiramji replacing the 20-year-old MG Narega set to come into effect from 1st of July with draft rules open for feedback till 3rd week of June under the headline Big Poor States to get higher funds under government's new rural job scheme. Hindustan Times editorial writes how Sikkim showcases a thoughtful vision of development while respecting tradition and an exemplary social harmony to its education sector, opening the doors to the future. More red, white and blues for green card applicants, states the Economic Times, as new policy for US immigration may force permanent residency seekers to return home for paperwork. And finally, the Sunday Times reports that only 6 states now have fertility rate above replacement level. The paper refers to latest sample registration report of 2024. And with that, it's back to Ganucha.
6: Thank you, Saira. And now before we end the bulletin, the headlines once again. External Affairs Minister Dr. H. Jayashankar to hold bilateral talks with U.S. Secretary of State Marco Rubio in New Delhi today. Ayushman Bharat scheme to be rolled out in West Bengal from July. Swasthya Sathi beneficiaries to be included. Maharashtra SIT files charge sheet against 4 accused in Nashik TCS sexual assault and religious conversion case. U.S. President Donald Trump says Iran deal including reopening of Strait of Hormuz largely negotiated. IMD forecasts severe heat wave conditions in some parts of northern, central and eastern India, including Delhi today. And in athletics, Gurinder Veer Singh wins men's 100-meter gold with new national record at Federation Cup in Ranchi. And with that, we end the morning news. Have a nice day.
10: ಸಮಯ 8:30.
11: ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು. ನಾ ಕಸ್ತೂರಿಯವರ ಪಾತಾಳದಲ್ಲಿ ಪಾಪಚ್ಚಿ ಮಕ್ಕಳ ಸಾಹಿತ್ಯ ಕೃತಿಯ ಬಾನುಲಿ ಓದು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಾರೆ ಉಮೇಶ್ ಎಸ್ಎಸ್.
12: ಆ ಬಂಗಲೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ಕೊಠಡಿಯೇ ಅಡಿಗೆ ಮನೆ. ತುಂಬ ಸೆಕೆ, ಹೊಗೆ, ಮೆಣಸಿನ ಪುಡಿಯ ಘಾಟು. ನಟ್ಟ ನಡುವೆ ಹಾಕಿದ್ದ ಒಂದು ಬೆಂಚಿನ ಮೇಲೆ ಅಮ್ಮ ಅವರು ಗಂಭೀರವಾಗಿ ಕುಳಿತು ಮಗುವನ್ನು ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಎತ್ತಿಕೊಂಡು ಆಟವಾಡಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅಡಿಗೆಯವಳು ಒಲೆಯಲ್ಲಿ ಕುದಿಯುತ್ತಿದ್ದ ನೀರುಳ್ಳಿ ಹುಳಿಯನ್ನು ಸೌಟಿನಿಂದ ತೆಗೆದು ಬಾಯಿಗೆ ಸುರಿದುಕೊಂಡು ರುಚಿ ನೋಡುತ್ತಿದ್ದಳು. ಎಲ್ಲರೂ ಎಡೆಬಿಡದೆ ಸೀನುತ್ತಿದ್ದರು. ತಾಯಿ, ಕೂಸು, ಪಾಪಚ್ಚಿ ಎಲ್ಲರೂ ಅನೇಕ ಸಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೀತರು. ಆದರೆ ಇಬ್ಬರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿ ಮೆಣಸಿನ ಪುಡಿಯಿಂದ ಯಾವ ತೊಂದರೆಯೂ ಆದ ಹಾಗೆ ಕಾಣಿಸಲಿಲ್ಲ. ಅಡಿಗೆಯವಳಿಗೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲೇ ಒಲೆಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಹಲ್ಲು ಕೆರೆಯುತ್ತಿದ್ದ ಬೆಕ್ಕಿಗೆ. ಪಾಪಚ್ಚಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಬಹಳ ಹೊತ್ತು ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದರೂ ಯಾರೂ ಅವಳೊಂದಿಗೆ ಮಾತಾಡಲೇ ಇಲ್ಲ. ಅವಳು ಬಂದ ಸುದ್ದಿ ಕೂಡ ಯಾರಿಗೂ ಮುಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದರು. ಆದ್ದರಿಂದ ಪಾಪಚ್ಚಿಯೇ ಮೊದಲು ಮಾತನಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂದಿತು. ಅವಳು, ರೀ, ಆ ಬೆಕ್ಕು ಯಾಕೆ ಹಾಗೆ ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುತ್ತಾ ಇದೆ ಎಂದು ಕೇಳಿದಳು.
13: ಅದು ಬಾಬಾ ಬುಡನ್ ಬೆಕ್ಕು, ಆದ್ದರಿಂದಲೇ ಹಾಗೆ ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುವುದು. ಲೇ ಹಂದಿ
12: ಎಂದು ಅಮ್ಮ ಅವರು ಉತ್ತರವಿತ್ತರು.
13: ಲೇ ಹಂದಿ
12: ಎಂದು ಅಮ್ಮ ಅವರು ಬೈದದ್ದನ್ನು ಕೇಳಿ ಪಾಪಚ್ಚಿ ಬೆಚ್ಚಿದಳು. ಆದರೆ ಅದು ತನ್ನನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ, ಅವಳ ಕೂಸು ರಂಪ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳಿದ ಕೋಪದ ಮಾತು ಎಂದು ಅನಂತರ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಪಾಪಚ್ಚಿ ಮತ್ತೆ, ಬಾಬಾ ಬುಡನ್ ಬೆಕ್ಕು ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುತ್ತದೆಯೇ? ಬೆಕ್ಕುಗಳಿಗೆ ಈ ವಿದ್ಯೆ ಬರುತ್ತೆ ಎಂದು ನನಗೆ ಇದುವರೆಗೂ ಗೊತ್ತೇ ಇರಲಿಲ್ಲ ಎಂದಳು.
13: ಓಹೋ, ಕಿರಿಯದೆ ಏನು, ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಬರುತ್ತೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡದೆ ಹಾಗೆಯೇ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟಿವೆ, ಕೆಲವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿವೆ ಅಷ್ಟೇ. ನಮ್ಮ ಮನೆ ಬಾಬಾ ಬುಡನಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸವಾಗಿದೆ
12: ಎಂದು ಅಮ್ಮ ಅವರು ಹೇಳಿದರು. ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರಲಿಲ್ಲ ಎಂದು ಪಾಪಚ್ಚಿ ಹೇಳಿದಾಗ ಅಮ್ಮ ಅವರು ಕೋಪಿಸಿ,
13: ನಿನಗೇನು ಗೊತ್ತಿದೆ ಕತ್ತೆ ಮರಿ
12: ಎಂದು ಹಾಸ್ಯ ಮಾಡಿದರು. ಪಾಪಚ್ಚಿ ಏನು ಮಾಡಿಯಾಳು, ಅವಳಿಗೆ ಅಳು ಬಂತು. ಹೀಗೇನಾದರೂ ಶಾಮು ಅವಳನ್ನು ಬೈದಿದ್ದರೆ ಅವಳು ಅಳುತ್ತಾ ಓಡಿ ಹೋಗಿ ಅಮ್ಮನಿಗೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಳು.
13: ಏ ಹೋಗೆ, ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಜಗಳ ತೀರಿಸೋದಕ್ಕೆ, ಮೂರು ಹೊತ್ತು ಇದೇ ಕೆಲಸ ನಿಮಗೆ
12: ಎಂದು ಅಮ್ಮ ಹೇಳಿಬಿಟ್ಟರೆ ಹೆಬ್ಬಾಗಿಲ ಬಳಿಯೇ ನಿಂತು ಅಣ್ಣ ಬರುವ ತನಕ ಕಾದಿದ್ದು ಕೋಪ ಆರಿ ಹೋಗದ ಹಾಗೆ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಅಳುತ್ತಾ ಇದ್ದು ಅಣ್ಣನಿಗೆ ಹೇಳಿ ಶಾಮುವಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಮಾಡಿಸುತ್ತಿದ್ದಳು. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೇಳುವುದು, ಯಾರಿಂದ ಹೊಡೆಯಿಸುವುದು? ಆದ್ದರಿಂದ ಸುಮ್ಮನಾದಳು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಅಡಿಗೆಯವಳಿಗೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯಿತು. ಒಲೆಯ ಮೇಲಿರಿಸಿದ ಸಕಲ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಪಾತ್ರೆ ಸಹಿತ ಎತ್ತಿ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗೂ ಎಸೆಯುತ್ತಾ ಬಂದಳು. ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಭಯವಾಯಿತು. ಅಮ್ಮ ಅವರು ಮಾತ್ರ ಕೊಂಚವೂ ಹೆದರದೆ ಅಲ್ಲಿಯೇ ಹಾಡುತ್ತಾ ಕುಳಿತಿದ್ದರು. ಒಂದು ಸಾರಿ ಅವರ ಮೈ ಮೇಲೂ ಅನ್ನದ ತಪ್ಪಲೆ ಬಿತ್ತು, ಆದರೂ ಹಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಕೂಸಿನ ಕಿರಿಚಾಟ ಮಾತ್ರ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಕಿವಿ ಒಡೆದು ಹೋಗುವ ಹಾಗಿತ್ತು. ಅದರ ರೋದನ ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಹಂದಿಯ ಧ್ವನಿಯಂತೆಯೇ ಕೇಳಿಸಿತು. ಆಗ ಅಡಿಗೆಯವಳು ಎಸೆದ ಒಂದು ಸಟ್ಟುಗ ಕೂಸಿನ ಮೂಗಿನ ತುದಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತಗುಲಿತು.
14: ಅಯ್ಯೋ ಕೂಸು
12: ಎಂದು ಪಾಪಚ್ಚಿ ಕೂಗಿದಳು.
13: ಅಮ್ಮ ಅವರು, ಯಾಕಮ್ಮ ಬಡ್ಕೊಳ್ತೀಯ, ಅವರವರ ಪಾಡು ಅವರವರಿಗೆ, ನಿನ್ನ ಮೂಗು ನಿನಗೆ, ಕೂಸಿನ ಮೂಗು ಕೂಸಿಗೆ
12: ಎಂದು ಗದರಿಸಿದರು. ಮತ್ತೆ ಮಗುವಿನ ಅಳುವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲು,
13: ಸೀನಪ್ಪ ಸೀನಪ್ಪ, ಮೂಗಲ್ಲಿ ಮೆಣಸನ್ನು ಹಾಕಪ್ಪ, ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ, ಕುಟ್ಟಪ್ಪ ತಟ್ಟಪ್ಪ, ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಏಟನ್ನು ಹಾಕಪ್ಪ, ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ
12: ಎಂದು ಹಾಡನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ತಾಳಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಕೂಸಿನ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಬಲವಾಗಿ ಹೊಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಭಂ ಎಂಬುದನ್ನು ಮಾತ್ರ ಪ್ರತಿ ಸಲವೂ ಅಮ್ಮ ಅವರು, ಅಡಿಗೆಯವಳು, ಕೂಸು ಒಟ್ಟಿಗೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದೊಂದು ಚರಣವೂ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಕೂಸನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆಸೆದು ಕೆಳಕ್ಕೆ ಬೀಳುವಾಗ ಅದನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಅಂತೂ ಇಂತೂ ಅದಕ್ಕೆ ಬಲು ಹಿಂಸೆಯಾಗುತ್ತಿತ್ತು. ಕೊನೆಗೆ ಅಮ್ಮ ಅವರು ತಟಕ್ಕನೆದ್ದು,
13: ಕೋ ನೀನು ಕೊಂಚ ಆಡಿಸು
12: ಎಂದು ಹೇಳಿ ಕೂಸನ್ನು ಪಾಪಚ್ಚಿ ನಿಂತಿದ ಕಡೆ ಎಸೆದರು. ದೇವರ ದಯೆಯಿಂದ ಕೂಸು ಕೆಳಗೆ ಬೀಳುವುದರೊಳಗೆ ಪಾಪಚ್ಚಿ ಅದನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡಳು. ನಾನು ಈಗ ಅರಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿ ಅಮ್ಮ ಅವರು ಒಳಗಿನ ಕೊಠಡಿಗೆ ಹೊರಟು ಹೋದರು. ಅಡಿಗೆಯವಳು ಅವರ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಒಂದು ಚಂಬನೆಸೆದಳು.
14: ಇಂಥ ತಾಯಿ ಎಲ್ಲಾದರೂ ಉಂಟೆ, ಪಿಶಾಚಿಯ ಹಾಗೆ ಪೀಡಿಸ್ತಾಳೆ. ಅಯ್ಯೋ ಪಾಪ, ಈಗಲೇ ಈ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯಾದರೆ ಮುಂದೆ ಬಾಳಿ ಬದುಕೋದು ಹೇಗೆ
12: ಎಂದು ಪಾಪಚ್ಚಿ ಕನಿಕರ ಪಟ್ಟಳು.
14: ಈ ಹಾಳು ಮನೆಯಲ್ಲಿ ನೀನಿರಬೇಡ
12: ಎಂದು ಹೇಳಿ ಅದನ್ನು ಮನೆಯ ಹೊರಗೆ ತಂದಳು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಎತ್ತಿಕೊಳ್ಳುವುದೇ ಕಷ್ಟವಾಗಿತ್ತು. ಕ್ಷಣ ಕ್ಷಣಕ್ಕೂ ಕೆಮ್ಮುವುದು, ಕಿರುಚುವುದು, ಸೀನುವುದು, ಕೈಕಾಲು ಮಡಿಸುವುದು, ನೀಡುವುದು, ಹೀಗೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿತು. ಮೊದಲು ಅಂದವಾಗಿ ಕಂಡ ಅದರ ಆಕಾರ ಈಗ ಅವಳಿಗೆ ಅಸಹ್ಯವಾಗಿ ಕಾಣಿಸಿತು. ಉದ್ದವಾದ ಮೂತಿ, ದಪ್ಪ ಹೊಟ್ಟೆ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಾಲುಗಳು, ಪುಟ್ಟದೊಂದು ಬಾಲ ಬೇರೆ. ನೋಡುತ್ತಿದ್ದಾಗಲೇ ಅದು ನಿಜವಾದ ಒಂದು ಹಂದಿ ಮರಿಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಿತು. ಪಾಪ, ಅವಳಿಗೆ ಬಹಳ ವ್ಯಸನವಾಯಿತು.
14: ಎಂಥ ಮುದ್ದಾದ ಕೂಸು, ಇದಕ್ಕೆ ಈ ಗತಿಯಾಯ್ತಲ್ಲ
12: ಎಂದು ಮರುಗಿದಳು.
14: ಲಕ್ಷಣವಾದ ಮಗು, ಮನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಾಕಬಹುದು, ಆಡಿಸಬಹುದು
12: ಎಂದು ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿಯಿಟ್ಟರೆ ಅದು
14: ಹೀಗಾಗಬೇಕೇ
12: ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಹಂದಿ ಮರಿಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ನೆಲಕ್ಕಿಳಿಸಿದಳು. ಅದು ಸಂತೋಷದಿಂದ ಓಡಿಹೋಯಿತು. ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಆದ ಆಶಾಭಂಗವನ್ನು ನೋಡಿ ನಗುತ್ತಾ ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುತ್ತಾ ಬಾಬಾ ಬುಡನ್ ಬೆಕ್ಕು ಅಲ್ಲೇ ಹತ್ತಿರವಿದ್ದ ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನೀಳವಾದ ಉಗುರುಗಳು, ಲೆಕ್ಕವಿಲ್ಲದಷ್ಟು ಹಲ್ಲಿನ ಸಾಲುಗಳು. ಆದರೂ ಬೆಕ್ಕು ಸೌಮ್ಯಮೂರ್ತಿ, ಹಾಸ್ಯಪ್ರಿಯ. ಪಾಪಚ್ಚಿ ಬಾಬಾ ಬುಡನ್ ಎಂದು ಮೆಲ್ಲಗೆ ಮಾತನಾಡಿಸಿದಳು. ಬಾಬಾ ಬುಡನ್ ಎಂಬುದು ಅದರ ಅಡ್ಡ ಹೆಸರೋ ಅಥವಾ ಪಾಠಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇತರ ಬೆಕ್ಕುಗಳು ಕೊಟ್ಟ ಹಾಸ್ಯದ ಹೆಸರೋ ಅವಳಿಗೆ ಏನೂ ತಿಳಿಯದು. ಆದರೆ ಬೆಕ್ಕು ರೇಗಲಿಲ್ಲ, ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುತ್ತಲೇ ಇತ್ತು. ಹತ್ತಿಪ್ಪತ್ತು ಹಲ್ಲುಗಳು ಹೊರಗೆ ಕಾಣಿಸಿತು. ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಕೊಂಚ ಸಮಾಧಾನವಾಯಿತು.
14: ರೀ, ನಾನು ಯಾವ ದಾರಿಯಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಎಂದು ಕೇಳಿದಳು.
12: ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಕು ಹೇಳಿ.
14: ಇಂಥ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕು ಎಂದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಗಾದರೂ ಸರಿಯೇ.
12: ಹಾಗಾದ್ರೇನಂತೆ, ಎಲ್ಲ ದಾರಿಯೂ ಒಂದೇ, ಸೇರಿಯೇ ಸೇರುತ್ತೆ.
14: ಅದಿರಲಿ, ನನ್ನ ಅವಸ್ಥೆ ನೋಡಿ ಹಾಗೆ ನೀವು ನಗಬೇಡಿ. ನನಗೆ ಬೇಗ ಅಳು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಹತ್ತಿರ ಯಾರ್ಯಾರ ಮನೆಗಳಿವೆ ಹೇಳಿ.
12: ಬೆಕ್ಕು ಒಂದು ಕೈಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತಾ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಟೋಪಿ ಅಂಗಡಿಯವನ ಮನೆ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯನ್ನು ಎತ್ತಿ, ಈ ಕಡೆ ಒಂದು ಅಳಿಲು ಮರಿಯ ಮನೆ ಇದೆ. ಇವರಿಬ್ಬರ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದಕ್ಕಾದರೂ ಹೋಗಬಹುದು, ಇಬ್ಬರಿಗೂ ಬುದ್ಧಿ ನೆಟಗಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿತು.
14: ಸರಿ ಸರಿ, ನನಗೆ ಹುಚ್ಚರ ಸಹವಾಸವೇ ಬೇಕಿಲ್ಲ, ನಾನೆಲ್ಲಿಯೂ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ.
12: ಹೋಗದೆ ಇರೋಕ್ಕಾಗೋದು, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹುಚ್ಚು ಹಿಡಿದಿದೆ, ನಿಮಗೂ ಹುಚ್ಚು ನನಗೂ ಹುಚ್ಚು.
14: ನನ್ನನ್ನು ಹುಚ್ಚಿ ಅಂತ ಕರೆದ್ರೆ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇರೋದಿಲ್ಲ.
12: ಚೆನ್ನಾಯ್ತು, ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯದಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂದ್ರಿ? ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಈ ನ್ಯಾಯ ಸರಿ ಎಂದು ತೋರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ
14: ನನ್ನ ಮಾತು ಹಾಗಿರಲಿ, ಹುಚ್ಚು ಹಿಡಿದವರಿಗೆ ತಾವು ಹುಚ್ಚರೆಂದು ಗೊತ್ತೇ ಆಗೋದಿಲ್ಲವಂತೆ. ನೀವೇ ಅದು ಹೇಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡ್ರಿ
12: ಎಂದಳು. ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯದಿದ್ದಾಗ ಸಂತೋಷ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ನಾಯಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ?
14: ಬಾಲ ಅಲ್ಲಾಡಿಸತ್ತೆ. ಕೋಪ ಬಂದಾಗ ಗುರ್ರೆನ್ನತ್ತೆ.
12: ಆದರೆ ನಾನು ಹಾಗಲ್ಲ. ಕೋಪ ಬಂದಾಗ ಬಾಲ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತೇನೆ, ತೃಪ್ತಿಯಾದಾಗ ನಿರ್ರೆನ್ನುತ್ತೇನೆ. ಆದ್ರಿಂದ ನನಗೆ ಹುಚ್ಚು ಹಿಡಿದಿದೆ, ನಾನು ಹುಚ್ಚ ತಿಳಿಯಿತೆ? ಪಾಪಚ್ಚಿಗೆ ಇದು ಹೇಗೆಂದು ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ.
14: ನಮ್ಮ ಮನೆಯ ಪಿಲ್ಲಿ ಸಿರ್ರೆನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ, ಅವಳನ್ನೋದು ಇನ್ನೂ ಇಂಪಾಗಿರುತ್ತೆ
12: ಅಂದ್ಲು. ಆದರೆ ಪಿಲ್ಲಿ ಯಾರೆಂದು ಬಾಬಾ ಬುಡನ್ ವಿಚಾರಿಸಲೇ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಜಂಬ ಅದಕ್ಕೆ. ಕೊಂಚ ಹೊತ್ತು ಸುಮ್ಮನಿದ್ದು, ನೀವು ಅರಮನೆಗೆ ಚೆಂಡಾಟಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲವೋ ಎಂದು ವಿಚಾರಿಸಿತು.
14: ನನ್ನನ್ನು ಕರೆದಿಲ್ಲ, ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಇದೆ, ನೀವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಾ
12: ಎಂದು ಕೇಳಿದಳು. ಉತ್ತರವೇ ಇಲ್ಲ. ಹ್ಞೂ, ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಬೆಕ್ಕು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಮಾಯವಾಯಿತು. ಅದು ಮಾಯವಾದದ್ದನ್ನೇ ನೋಡುತ್ತಾ ಪಾಪಚ್ಚಿ ಆ ಮರದ ಕೆಳಗೆ ನಿಂತಿದ್ದಳು. ಹಾಗೆ ನೋಡುತ್ತಿರುವಾಗಲೇ ಬೆಕ್ಕು ಮತ್ತೆ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತು.
14: ಕೇಳುವುದನ್ನು ಮರೆತು ಬಿಟ್ಟೆ, ಕೂಸಿನ ಗತಿ ಏನಾಯಿತು
12: ಎಂದು ವಿಚಾರಿಸಿತು.
14: ಅಯ್ಯೋ ಪಾಪ, ಅದು ಹಂದಿ ಮರಿಯಾಗಿ ಹೋಯಿತು, ಅನ್ಯಾಯ, ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಮುದಿಸೋದು ಎಂದು ಎಸೆದು ಬಿಟ್ಟೆ
12: ಎಂದು ಪಾಪಚ್ಚಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಳು.
14: ನನಗೆ ಆಗಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಿ ಬೆಕ್ಕು ಪುನಃ ಕಣ್ಮರೆಯಾಯಿತು.
12: ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಕೂಡ ಬೆಕ್ಕು ಬರಬಹುದೆಂದು ಶಂಕಿಸಿ ಪಾಪಚ್ಚಿ ಕೊಂಚ ಹೊತ್ತು ಕಾದಳು. ಆಮೇಲೆ ಅಳಿಲು ಮರಿಯ ಮನೆಯ ಕಡೆ ಹೊರಟಳು.
11: ನಾ ಕಸ್ತೂರಿಯವರ ಪಾತಾಳದಲ್ಲಿ ಪಾಪಚ್ಚಿ ಮಕ್ಕಳ ಸಾಹಿತ್ಯ ಕೃತಿಯ ಬಾನುಲಿ ಓದನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದವರು ಉಮೇಶ್ ಎಸ್ಎಸ್. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮೂಡಿಬಂತು.

0: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು. ಈಗ ಸಮಯ 6:20 ಸರಿಯಾಗಿ 6:20 ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೇಳೋಣ. ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ
1: ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಭಾರತ ಸಂಯುಕ್ತ ರಾಜ್ಯ ಅಮೆರಿಕಾ ದೇಶೌ ರಣನೀತಿಕ ಸಹಭಾಗಿತಾಂ ಸುದೃಢೀಕರಣಾಯ ಪುನಃ ಪುಷ್ಟಿಂ ಕೃತವಂತೌ. ವಿದೇಶಮಂತ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಜಯಶಂಕರಃ ಶೀಘ್ರ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಧೇಃ ಆಹ್ವಾನಂ ಅಕರೋತ್. ಸಹೈವ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಕೃತೆ ಊರ್ಜಾ ಆಪೂರ್ತೇಃ ವಿವಿಧೀಕರಣೆ ಬಲಂ ಅದದಾತ್. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ರಾಜ್ಯೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿತಿ ದಲಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಾಶಿ ದೇಬಾಂಶು ಪಾಂಡಾ ಇತ್ಯೇಷಃ ಫಾಲ್ಟಾ ವಿಧಾನಸಭಾಕ್ಷೇತ್ರಸ್ಯ ಪುನರ್ನಿರ್ವಾಚನೆ ಮಹತಿ ವಿಜಯಂ ಅವಾಪ್ನೋತ್. ಅಮೆರಿಕೀಯ ವಿದೇಶಮಂತ್ರಿ ಮಾರ್ಕೊ ರುಬಿಯೊ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಭಾರತಂ ಸಂಯುಕ್ತ ರಾಜ್ಯ ಅಮೆರಿಕಾಯಾಃ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣೇಷು ರಣನೀತಿಕ ಸಹಭಾಗಿಷು ಅನ್ಯತಮಃ ಅಸ್ತೀತಿ. ಪ್ರಶಾಸನೇನ ಇಬೋಲಾ ಸಂಕ್ರಮಣಸ್ಯ ಪ್ರಕೋಪಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಸರ್ವೇ ಭಾರತೀಯ ನಾಗರಿಕಾಃ ಕಾಂಗೊ ಯುಗಾಂಡಾ ತಥಾ ದಕ್ಷಿಣ ಸೂಡಾನ್ ದೇಶೇಷು ಅನಾವಶ್ಯಕ ಯಾತ್ರಾಂ ನ ಕರ್ತುಂ ಪರಾಮರ್ಶ ಪ್ರದತ್ತಃ. ಪಾಕಿಸ್ತಾನಸ್ಯ ಬಲೂಚಿಸ್ತಾನ್ ಪ್ರಾಂತಸ್ಯ ಕ್ವೆಟಾನಗರೆ ರೈಲಮಾರ್ಗಸ್ಯ ಸಮೀಪೆ ಜಾತೆ ವಿಸ್ಫೋಟೆ 24 ಜನಾಃ ಮೃತಾಃ. ಅಪಿ ಚ ಐಪಿಎಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಅದ್ಯ ಕೋಲ್ಕತ್ತಾ ನೈಟ್ ರೈಡರ್ಸ್ ದಲಂ ದಿಲ್ಲಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ಸ್ ದಲೇನ ಸಹ ಕೋಲ್ಕತ್ತಾ ಸ್ಥಿತೆ ಈಡನ್ ಗಾರ್ಡನ್ಸ್ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಜಯಶಂಕರಃ ಮಾರ್ಕೊ ರುಬಿಯೊ ಚೋಭೌ ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಲಿನಗರೆ ಅನೇಕ ವಿಷಯೇಷು ಚರ್ಚಾಂ ಅಕುರುತಾಂ. ಉಭೌ ಭಾರತ ಅಮೆರಿಕಾ ಸಾಮರಿಕ ಸಹಭಾಗಿತಾಂ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಾಂ ಅವದತಾಂ. ತಾಭ್ಯಾಂ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಏಷಾ ಸಹಭಾಗಿತಾ ವ್ಯಾಪಾರ ಊರ್ಜಾ ಗತಿಶೀಲತಾ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಸುರಕ್ಷಾ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ವಿಶೇಷ ರೂಪೇಣ ಅಸ್ತಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶಂಕರಃ ಅವದತ್ ಯತ್ ಭಾರತಸ್ಯ ಅಮೆರಿಕಾ ದೇಶೇನ ಸಹ ವ್ಯಾಪಕಃ ವೈಶ್ವಿಕಃ ಸಾಮರಿಕ ಸಹಭಾಗಿತ್ವ ಸಂಬಂಧಃ ಅಸ್ತಿ. ಯಃ ಗಹನ ಸಹಯೋಗೆ ಆಧಾರಿತಃ ಅಸ್ತಿ. ಸಹ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಉಭಯೋಃ ದೇಶಯೋಃ ಸಂಬಂಧಾಃ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಶ್ವೇ ಪ್ರಭಾವಂ ಜನಯಂತಿ ತಥಾ ಚ ಅನೇಕೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ತಯೋಃ ಹಿತಾನಿ ಸಮಾನಾನಿ ಸಂತಿ. ವಿದೇಶಮಂತ್ರಿ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಏಷಾ ವರ್ತಮಾನ ಚರ್ಚಾ ಕಠಿಣ ವೈಶ್ವಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿಷು ಅಭವತ್, ಪರಂಚ ತಸ್ಮೈ ಮುಕ್ತ ಮನಸಾ ಸಾರ್ಥಕ ಚರ್ಚಾ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ವಿಶ್ವಾಸಃ ಅಸ್ತಿ. ಸಹ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಉಭಯೋಃ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಧೇಃ ಶೀಘ್ರಮೇವ ಅಂತಿಮರೂಪೇಣ ನಿರ್ಧಾರಣಂ ಆವಶ್ಯಕಂ ಅಸ್ತಿ. ತೇನ ಊರ್ಜಾ ವ್ಯಾಪಾರೆ ಜಾತಸ್ಯ ವಿಸ್ತಾರಸ್ಯ ಸ್ವಾಗತಂ ಕೃತಂ ತಥಾ ಚ ಉಕ್ತಂ ಯತ್ ವಿವಿಧ ಶ್ರೋತೇಭ್ಯಃ ಊರ್ಜಾಯಾಃ ಆಪೂರ್ತಿಃ ಭಾರತಸ್ಯ ಊರ್ಜಾ ಸುರಕ್ಷಾಯೈ ಅತ್ಯಾವಶ್ಯಕೀ ವರ್ತತೆ.
2: हमने हाल ही में ऊर्जा क्षेत्र में विस्तार का स्वागत किया है. भारत की ऊर्जा सुरक्षा के लिए आपूर्ति विविध माध्यम में उपलब्ध है. हमने परमाणु ऊर्जा सहयोग पर भी बातचीत की है. शांति अधिनियम के पारित होने से हमारे सामने नई संभावनाएं खुली हैं.
1: डॉक्टर जयशंकरः जनसम्बन्धानां महत्त्वं प्रतिपादयन् अवदत् यत् वैधानिक आवागमने प्रतिकूलः प्रभावः न भवेत्. सः संवादं कूटनीतिं च तथा सुरक्षितं निर्बाधं च सामुद्रिकव्यापारं प्रति भारतस्य दृष्टिकोणं पुनः प्रतिपादितम्. ईरान संघर्षस्य विषये श्रीजयशंकरः अवदत् यत् वैश्विक ऊर्जा मूल्यानि स्थापयितुं निर्बाध व्यापारं सुनिश्चेतुं च भारतस्य संयुक्त राज्य अमेरिका देशयोः च समानानि हितानि सन्ति. मार्को रुबियो उक्तवान् यत् सहभागितायाः रणनीतिक पक्षं महत्वपूर्णं मन्यमानः भारतं विश्वे संयुक्त राज्य अमेरिका देशस्य प्रमुखतमेषु सहभागिषु अन्यतमः अस्ति. सः अवदत् यत् उभौ देशौ आतंकवादस्य कारणेन दुःखम् अनुभूतवन्तौ. भारतम् अमेरिका च तेषु सर्वेषु प्रमुखविषयेषु रणनीतिकरूपेण एकमतौ स्तः, ये नूतनशताब्दीं परिभाषयिष्यन्ति. अमेरिकादेशस्य विदेशमन्त्री मार्को रुबियो चतुर्दिवसीयायाः यात्रायाः कृते ह्यः भारतमागतः. सः अस्य मासस्य 26 दिनांके आयोक्ष्यमाणायां क्वाड विदेश मंत्रिणां सभायां भागं ग्रहीष्यति। पश्चिम बंगाल राज्ये भारतीय जनता पार्टी दलस्य प्रत्याशी देवांशु पांडा इत्येषः फालटा विधानसभा क्षेत्रस्य पुनर्निर्वाचने महति विजयम् अवाप्नोत्। श्री पांडा 900,000+ विजितवान्। भारतीय साम्यवादी दलस्य मार्क्सवादी दलस्य शंभुनाथ कुर्मी इत्येषः द्वितीय स्थाने आसीत्। तदनन्तरं कांग्रेस दलस्य अब्दुल रजाक मोल्लाह आसीत्। अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस दलस्य प्रत्याशी जहांगीर खानः चतुर्थ स्थाने आसीत्। पश्चिम बंग विधानसभा निर्वाचनस्य मतदानस्य समये बृहदस्तरे दुराचारस्य आरोपस्य अनन्तरं निर्वाचनायोगः फाल्टा नगरे पुनः मतदानस्य आदेशः प्रदत्तवान् आसीत्। अस्मिन् मासे 21 दिनांके पुनः मतदानम् अभवत्। सद्यः एव विधानसभा निर्वाचने भाजपेति दलेन 70 आसनानि जित्वा राज्ये प्रथमं बारं सर्वकारस्य निर्माणं कृतम्, यस्मिन् शुभेन्दु अधिकारी मुख्यमंत्री अभवत्। प्रशासनेन सर्वेभ्यः भारतीय नागरिकेभ्यः अनावश्यक यात्रायाः परिहारः कर्तुं परामर्शः प्रदत्तः। इबोला संक्रमणस्य विकट स्थितिं दृष्ट्वा डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा तथा दक्षिण सूडान देशेषु च अग्रिमादेशपर्यन्तं प्रवासस्य अनुमतिः न प्रदत्ता। मन्त्रालयेन एतेषु देशेषु निवसद्भ्यः अथवा यात्रां कुर्वद्भ्यः भारतीय नागरिकेभ्यः स्थानीय प्राधिकरणैः निर्गतानां सार्वजनिक स्वास्थ्य सम्बद्धानां निर्देशानां कठोरतया पालनं कर्तुं निर्देशः प्रदत्तः। स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालयेन सूचितं यत् भारत देशे इबोला संक्रमणस्य किमपि प्रकरणं न प्राप्तम्। प्रियाः श्रोतारः, संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। पाकिस्तानस्य बलूचिस्तान प्रान्ते अद्य रेलमार्गे विस्फोटेन 24 मृताः, नैके च व्रणिताः। राजधान्याः क्वेटानगरस्य चमन फाटक रेलस्थानकस्य समीपे विस्फोटः अभवत्। विस्फोटे एकस्य रेलयानस्य आंशिकः क्षतिः अभवत्। अस्मिन् क्षेत्रे प्रायः 10 क्षतिः अभवत्। घटनायाः अनन्तरं सम्पूर्णे क्वेटा प्रदेशे सर्वकारीय चिकित्सालयेषु आपत्कालस्य घोषणा कृतास्ति, यत्र चिकित्सकाः चिकित्सा कर्मचारिणश्च परिस्थितिं नियन्त्रयितुम् आहूताः। रेलवे अधिकारिणः उक्तवन्तः यत् विस्फोटानन्तरं पेशावर नगरं प्रति गम्यमानं जाफर एक्सप्रेस रेलयानं क्वेटा रेलस्थानके एव अवरोधितम्। गृहमन्त्रिणः प्रवक्ता बाबर यूसुफ जई इत्येषः अवदत् यत् नगरे विस्फोटानन्तरं सर्वाः सम्बद्ध संस्थाः अतीव सतर्कतायां स्थापिताः सन्ति। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा CBSE इत्यनेन अस्य मासस्य 21-22 दिनांकयोः तांत्रिकी समाह्वानानां कारणात् केषुचित् प्रकरणेषु अनुचित शुल्क ग्रहणम् अभवत्। एकस्मिन् वक्तव्ये CBSE इत्यनेन उक्तं यत् मूल्यांकितानां उत्तरपुस्तिकानां स्कैन कृतानां प्रतिलिपीनां आवेदनावधौ एषा समस्या अभवत्। तेन अग्रे उक्तं यत् केषुचित् सन्दर्भेषु अतिरिक्तं शुल्कं गृहीतम्, केषुचित् सन्दर्भेषु न्यूनतमेव गृहीतम्। भारत ऋतु विभागेन अद्य पूर्व उत्तर प्रदेशे, पूर्वी मध्य प्रदेशे, विदर्भे च तीव्रतर उष्ण तरंगस्य कृते रक्तवर्णीया संचेतना प्रदत्ता अस्ति। ऋतु विज्ञान विभागेन सूचितं यत् आगामी 5 उत्तर प्रदेशे, मध्य प्रदेशे, विदर्भे, पंजाबे, हरियाणायां, चंडीगढ़े, दिल्ल्यां च पृथक पृथक स्थानेषु उष्ण तरंगस्य स्थितिः भविष्यति। आगामिषु 3 दिनेषु एतेषु स्थानेषु तीव्र उष्ण तरंगस्य स्थितिः भवितुमर्हति इति विभागेन पूर्वानुमितम्। भाजपेति दलस्य वरिष्ठः नेता तथा केन्द्रीय मन्त्री पीयूष गोयलः अद्य कांग्रेस दलस्य नेतुः राहुल गांधिनः उपरि देशे अराजकत्वं प्रवर्तयितुं गभीरं षड्यन्त्रस्य आरोपं कृतवान्। एकस्मिन् सामाजिकान्तर्जालीये पटले सः अवदत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः विरुद्धं गांधिनः वक्तव्यं सर्वैः विपक्षिदलैः सह कांग्रेसदलस्य प्रमुखं षड्यन्त्रं सूचयति। अन्ते क्रीडावार्तायां, IPL क्रिकेट क्रीडायां अद्य प्रथमे द्वन्द्वे मुंबई इंडियंस राजस्थान रॉयल्स दलयोः मध्ये स्पर्धा प्रचलति। प्रथमं क्रीडता राजस्थान रॉयल्स दलेन अष्ट क्रीडकानां हानिपुरस्सरं 75 धावनांकाः विनिर्मिताः। अपरतः द्वितीये द्वन्द्वे कोलकाता नाइट राइडर्स दिल्ली कैपिटल्स दलयोः मध्ये स्पर्धा भविष्यति इति वार्ताः।